सौ जन मुक्ता राम भजन चितलावे सारंग महला नावा मन कर कभू ना हर गुण गायो।

आवागौन निवार सच राते, साच शब्द मन भाया, सतगुर सेव सदा सुख पाये, जिन विच्चों आप गवाया, साचे शब्द सहज तुन उपजे, मन साचे लिव लाई, अगम अगोचर नाम निरंजन, गुरमुख मन वसाई, एक समय सब जग तो वरते, विरला एक पछाने, शब्द मरे ता सब किछ सूजे, अंधन एको जाने, जिसनो नजर कर

परम बादन अवर्ते एते सुत अक्षणे गोविंद दामोदर माधवे गर्भंत नारी मदोन मतन बलवंत बलात् कारणे चरण कमल लय भजंत तृण समान धृग जनमने हे पपील का ग्रस्ते गोविंद सिमरन तोयं धने नानक अनेक बा

विचारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

नौ जल पाछा हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचे महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यो ज्यो साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेओ जिन एहो जगत उपाया त्रिभवन कर आकार गुरमुख चानन जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी।

मन तन सी तल साच सियो सास ना बिरथा कोय मेरे मन हर का नाम ते आए साची भगत

परख तू आपे मोल अपार साचो मान महत तू आपे देवन हार हर जियो तू करता करतार ज्यो पावे त्यो राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीत आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना।

तू आपे सच बुझावणिया जिन सच जाता से सच समाणी हर गुण गावे सच वखाणी नानक नाम रते बैरागी

गुर मिले तृष्णा अग्न बुझाई, गुर ते शांत वसै मन आई, गुर ते पवित पावन सोचो होई, गुर ते शब्द मलावा होई, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता इक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

नानका भगत प्रिय हो गौड़ी महला पंजवा गुण कीरत निध मोरी रहाओ तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग